आशा भोसले यांचं 12 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. आकाशवाणी सिडनीकडून आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा कार्यक्रम मी सुरुची लिमये सादर करत आहे. आशाताई गेल्या त्या दिवशी काही कवितेच्या ओळी मला सहजच सुचल्या, त्या आपल्यापुढे सादर करते. दिवस सुरू होताना भूपाळ

दिवस सुरू होताना भूपाळी म्हणत येते आशा, दिवस असो रात्र असो आपल्या बरोबर राहते आशा, शेपटीवाल्या प्राण्यांबरोबर बालपणी नाचते आशा, चांदोबाला भागलास का सहजच पुसते निर्मळ आशा, तारुण्याच्या उंबरठ्यावर किती गुलाबी गाते आशा, तारुण्याच्या उंबरठ्यावर किती गुलाबी गाते आशा, साजण पाहुनी गर्द राणी मग कशी लाजुनी हसते आशा, नववधूची नवी नवाळी संसारी मग फुलते आशा, सायंकाळी सांज दिवा लावून उजळते दारी आशा, प्रिया होऊनी वेळ लाविते सख्या भुलविते नटखट नटखट आशा, स्वतःस अर्पुनी भान हरपुनी एकरूप होते मग आशा, नाट्यगीतांना रागदारीने सुरेख नटवी खुलवी आशा, लावणीच्या आणि फडावर ढोलासंगे थिरके आशा, देव्हाऱ्यातील देवाचरणी हृदय अर्पिते विनम्र आशा, सर्व ऋतूतून सदा बहरते सारे बरवे करते आशा, घराघरातून संचारत मग मना मनातून गाते आशा, घराघरातून संचारत मग मना मनातून गाते आशा, भूलोके या अमर होऊनी आता नभातून गाते आशा, भूलोके या अमर होऊनी आता नभातून गाते आशा, देवदत्त प्रतिभेला अटूट जिद्दीची जोड मिळाली तर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आशा भोसले. हा चांदण्याचा आवाज जरी हरपला असला तरी पुढची अनेक दशकं तो श्रोत्यांना मोहवतच राहणार आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणजे आशाताईंचे धाकटे बंधू. त्यांनी स्वरबद्ध केलेलं पहिलं गाणं आशाताईंच्या आवाजातच त्यांनी रेकॉर्ड केलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण याच गाण्यानं करूया.

वयाच्या 10व्या वर्षापासून ते वयाच्या 92व्या वर्षापर्यंत म्हणजे 82 वर्ष इतका मोठा काळ आशाताई गात होत्या. त्यांनी 12,000 अधिक गाणी गायली आहेत. 3-4 पिढ्यांमधील अनेक नायिकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. गाण्याचे वैविध्य तरी किती. अभंग, भक्तिगीते, भावगीते, नाट्यगीते, चित्रपटगीते, प्रेमगीते, लावण्या, इतकेच नव्हे तर अनेक बालगीतेसुद्धा आशाताईंनी गायली आहेत. नाच रे मोरा, चांदोबा चांदोबा भागलास का, झुकू झुकू झुकू झुकू अघिन गाडी, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, चंदा राणी कागद दिसत तसं थकल्या वाणी, ही सगळी बालगीतं आशाताई गायल्या आहेत. हे आपल्याला माहीत आहे का? ग. दि. माडगुळकरांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं एक गोड बालगीत आता आपण ऐकूया.

अशा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, अनेक चढउतार आले, पण याचीच भरपाई म्हणून की काय त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात त्यांना अनेक चांगली माणसं भेटली. क. दि. माडगुळकर, शांता शेळके, जगदीश खेबुडकर, सुरेश भट यांच्यासारखे अनेक गीतकार, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, वसंत देसाई असे अनेक संगीतकार यांच्याबरोबर आशाताईंनी अनेक अजरामर कलाकृती केल्या. पण या सगळ्यात एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुधीर फडके. सुधीर फडके म्हणजेच बाबूजी किंवा आशाताईंच्या शब्दात फडके साहेब यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आशाबाई गायल्या. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी अनेक श्रवणीय द्वंद्वगीतेही गायली आहेत. ललिता फडके म्हणजेच सुधीर फडके यांच्या पत्नी यांच्यामुळे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची ओळख झाली. या हिऱ्याची पारख करून त्याला उत्तम पैलू पाडण्याचं काम बाबूजींनी केले. पण बाबूजींच्या शब्दात आशाबाईंच्या गाण्याबद्दल सांगायचं तर ते म्हणाले होते, मी दगडातून मूर्ती तयार करणार होतो पण छिन्नी लावायच्या आतच मूर्ती आपोआप बाहेर आली. जीवलगा कधीरे येशील तू हे ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं, बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि आशाताईंनी गायलेलं सुवासिनी या चित्रपटातील नितांत सुंदर गीत. या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक कडवं वेगवेगळ्या रागात स्वरबद्ध केले आहे. गाण्याची कडवी आणि ध्रुवपद मिळून 5 राग या गाण्यात वापरले आहेत. यातील कडव्यांच्या शेवटची एका रागातून दुसऱ्या रागात नेणारी तान म्हणजे संगीतातील मास्टरपीसच. ऐकूया जीवलगा कधीरे येशील तू.

आपल्या मुळाला धरून ठेवण्याची, आपण वारसा हक्काने जे मिळवलं आहे ते जतन करण्याची आस आशाताईंकडे नक्कीच असावी. म्हणूनच आपल्या वडिलांना एक आगळी श्रद्धांजली आशाताईंनी वाहिली. त्यांची अनेक नाट्यगीते आपल्या आवाजात गाऊन मधल्या काळात लुप्त झालेल्या नाट्यसंगीतांना आशाताईंनी पुनरुज्जीवन दिले. आपण फक्त सुगम संगीत नाही तर रागदारीवर आधारलेली नाट्यगीतेही लीलया गाऊ शकतो हेच या गुणी मुलींनी सिद्ध केले. आशाताईंनी गायलेलं एक नाट्यगीत आता आपण ऐकूया.

लता मंगेशकर ह्या वटवृक्षाच्या छायेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतकंच कठीण. पण कठोर प्रयत्न आणि निरनिराळे संगीत प्रकार सहज पेलण्याचं कसब यातून आशाताईंनी आपला वेगळा ठसा उमटवला. आशा ज्या प्रकारची गाणी गाते तशी गाणी मला जमणार नाहीत असं खुद्द लतादिदी सुद्धा म्हणाले आहेत. मराठी लोकसंगीतात एक लोकप्रिय प्रकार म्हणजे लावणी. आशाबाईंनी अनेक लावण्या गायल्या आहेत. त्यातला रांगडा भाव आणि तरीही असलेली नजाकत, लावणीचा नखरा हे सगळं जपून. शांता शेळके यांची सिद्धहस्त लेखणी, आनंद घन या नावाने लतादिदींनी दिलेलं संगीत आणि आपल्या आवाजाने आशाताईंनी भरलेले रंग यातून मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील एक ढंगदार लावणी तयार झाली. वर्षानुवर्ष त्या लावणीची लोकप्रियता टिकून राहिली आहे. ही लावणी म्हणजे रेशमाच्या रेघांनी. ती आता आपण ऐकूया.

0: मंडळी, मला वाटतं एक लावणी ऐकून आपलं काही समाधान झालं नाही आहे, तर मी आणखीन एक लावणी लावते. पण त्याच्या आधी त्याची एक रंजक कथा आपल्याला सांगते. ती म्हणजे सांगते ऐका हा गदिमांचा खूप गाजलेला चित्रपट. या चित्रपटासाठी त्यांनी बुगडी माझी सांडली ग अशी एक झकास लावणी लिहून संगीतकार वसंत पवार यांना दिली. वसंत पवार आणि त्यांचे सहाय्यक संगीतकार राम कदम यांना मात्र त्या लावणीसाठी चाल काहीही सुचेना. त्यांनी अनेक चाली त्यांच्या मनात घोळत होत्या, पण त्यांच्या मनासारखी चाल मात्र त्यांना काही करता येत नव्हती. एक दिवस ते दोघंही राम कदम यांच्या घरी होते आणि शेजारच्या घरात कोणाचे तरी निधन झाले होते. मोठ्याने रडारड चालली होती. ग्रामीण भागात मोठ्याने हाका घालीत रडण्याची पद्धत असते. राम कदम ते ऐकत होते. घरातली एक महिला मोठ्याने साथ घालत होती, माझा बाबा गेला ग, असा कसा माझा बाबा गेला ग, आणि काय गंमत या रडण्याच्या तालातून राम कदम यांना या गाण्याची चाल सुचली. बुगडी माझी सांडली ग ही गेली 70 अधिक वर्ष लोकप्रिय असलेली लावणी, त्याचा जन्म या अशा प्रसंगातून झाला. ऐकूया बुगडी माझी सांडली ग.
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडिओ प्ले.

कोणत्याही स्त्रीने घराबाहेर कितीही काम केलं आणि यशाची शिखरं गाठली तरी नैसर्गिकपणे तिचा जीव अडकून राहतो तो तिच्या मुलांमध्ये. एकीकडे काम करून मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे आपण मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही ही बोच कायम स्त्रीच्या मनात असते. आशाबाई तरी याला अपवाद कशा असणार. कदाचित यामुळेच त्यांनी आईसाठी गायलेली अनेक गाणी अतिशय हळूवार आणि अगदी मनाच्या आतून आलेली वाटतात. पी सावळाराम यांनी लिहिलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं मोलकरीण चित्रपटातील आशाबाईंच्या आवाजातलं असंच एक सुंदर गाणं आता आपण ऐकूया.

एखाद्या घरातील दोन पिढ्यांमधील एका क्षेत्रात यश मिळवणारी माणसं जन्माला येणं हे तसं विरळच. पण हा योग सुधीर फडक्यांच्या घरी आला. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके हे सुद्धा अगदी गुणी संगीतकार. फिटे अंधाराचे जाळे हे गीत श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आणि त्यांचे वडील सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी ते गायले. त्यानंतर आशाताईंनी श्रीधर फडके यांच्याबरोबर केलेला आणि अतिशय लोकप्रिय झालेला अल्बम म्हणजे ऋतू हिरवा. आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या श्रीधरविषयी आशाताईंना कौतुक मिश्रित प्रेम होतं आणि श्रीधर अगदी कठीण चाली देतो अशी त्यांची लाडीक तक्रारसुद्धा होती. ऋतू हिरवा या अल्बममधील ऋतू हिरवा, जय शारदे वागीश्वरी, सांज ये गोकुळी, झिनी झिनी वाजे बीन अशी सगळीच गाणी खूप लोकप्रिय झाली. पण त्यापैकी माझं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे घनराणी साजना. शांता शेळके यांनी लिहिलेल्या या गाण्याला श्रीधर फडके यांनी सुरेख संगीताचा साथ चढवला आहे आणि गायला कठीण असं हे गाणं आशाताईंनी अगदी अप्रतिम गायलं आहे. ऐकूया.

मराठीप्रमाणेच आशाताईंनी हिंदी आणि भारतातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. मध्ये एक मी व्हिडिओ पाहिला त्याप्रमाणे आशाताईंनी हिंदीतील जवळजवळ 35 ॲक्ट्रेसेसना आपलं पार्श्वगायन दिलेलं आहे. पण आशाताईंना मराठी प्रेमगीतांची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हटलं तर कोणतीही अतिशयोक्ती होणार नाही. रागदारीवर आधारित प्रेमगीतांपासून उडत्या चालीची प्रेमगीते, इतकेच नव्हे तर कॅबरे या प्रकारातील गाणीही आशाताईंनी गायली आहेत. सगळीच प्रेमगीतं हळवी, मखमली, मादक तरीही संयत. आजच्या कार्यक्रमासाठी त्यातलं एक गाणं निवडणं म्हणजे वाऱ्याला चिमटीत पकडणं इतकंच अशक्य. म्हणूनच मी आपल्यासाठी आशाताईंच्या प्रेमगीताची एक गीतमाला घेऊन आले आहे. तर आनंद घेऊया या गीतमालेचा.

0: मंडळी, अशी अनेक गाणी आपण कितीही वेळ ऐकू शकतो, नाही का? पण आपल्या कार्यक्रमाला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे इथे थांबायला हवं. आशाताईंच्या स्वरांमधूनच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडतील. मी सुरुची लिमये आता आपला निरोप घेते. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि आशाताईंचे आणखी एक सुमधूर गाणे.
1: स्वतःचं घर

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: तीनशे वर्षांच्या सुलतानी राजवटीच्या भयान काळरात्रीनंतर चारी पाचशाह्या दबवून शिवाजी राजांनी महाराष्ट्रात भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण केलं आणि एका शुभ मुहूर्तावर राजे सिंहासनाधीश्वर झाले. इंग्रजी कालगणनेनुसार हा दिवस होता 6 जून 1674. आणि आता पुन्हा 350 वर्षानंतर याच दिवशी म्हणजे शनिवार 6 जून 2026 रोजी सिडनीतल्या मराठी मंडळींच्या हृदयसिंहासनावर आरूढ होण्यासाठी येत आहेत महाराज द किंग. नेत्रदीपक नेपथ्य ढोलताशासहित वाद्यवृंद आणि शेकडो कलाकारांच्या साक्षीनं चला आपणही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया.